दुखी जनो चिचिला गडा रा शिवरा तिरी रे देखिजी मा दुखी जनो समलापुरा रा शीतल जतरा रे देखिने मी तो ते हुनो